0: वे तोट कथ कथ कथी कोटि कोट कोट
1: दीदा दिले दे थक पाहे दिवा जगंतर खाहे खाहे
0: हुक्मे हुक्म चलाहे राहो नानक बिकसे बे

0: दादी अबादे नंदी स्वरूपे नव सर माने समस्त निधाने
1: नमस्तं
0: काले नमस्तं पाल नव सर्व देशे नव सर्व पेशे
1: नमो राज राजे नमो साज सजे नमो शाह शाहे नमो महावाहे
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोक रोके नमो सुख सुखे
1: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतंग नमो सर्व पीतंग
0: नमो सर्व ज्ञानंग नमो वर्मतानंग नमो सर्व मंत्रंग नमो सर्व जंत्रंग
1: नमो सर्व दृशंग नमो सर्व कृशंग नमो सर्व रंगे
0: नमो जीव जीवंग नमो बीज बीजे खजे पिजे समस्तंग प्रसजे
1: पालंग स्वरूपे को कर्मंग प्रणासी सदा सर्वदा रिद्ध सिद्ध निवासी चरपट शांत व प्रसाद
0: अमृत कर्मे अमृत धर्मे खाल जोगी चल भोगी
1: अचल राजे अटल साजे अखल धर्मंग लख
0: कर्मंग दाता सर्वंग ज्ञाता सर्व पाने सर्वंग माने
1: सर्वंग प्राणंग सर्वंग त्राणंग सर्वंग भुक्ता सर्वंग जुक्ता
0: सर्वंग देवंग सर्वंग पेवंग सर्वंग काले